0: ഏ വന്ന അവ കഷ്ണ ഷട്ടുണ്ട് പോയതേന നിധാരിതല്ലേ അട്ടിക്കാലാര കമ്പ്യൂട്ടർ കിന്ന് പോയതേ ദിഞ്ചു
1: ഓനി മോന കമ്പ്യൂട്ടർ തൈ കാക്കിഞ്ചു തോ ഉദാഹരണ വന്ന ഏരിയ അച്ഛത്ത മാമ
0: കെ ഹെൽത്ത് വന്ന
1: കോർത്തിക് കമ്പ്യൂട്ടർ സെന്റർ യഹാ കമ്പ്യൂട്ടർ ലാപ്ടോപ് പ്രിന്റർ യു പി എസ് ലോകായ കമ്പ്യൂട്ടർ സംബന്ധി സമ്പൂർണ്ണ സാമാന പാഞ്ച ബര ഭന്നസ് തപാല കെ ചാഞ്ച മാമ
0: ഭന്ന ത്യസല്ലേ നിധാരിതല്ലേ അട്ടിക്കാലായിഞ്ചു കമ്പ്യൂട്ടർ എതേ കിന അവ കാഠമണ്ഡു ഗൈദൈന ദാദിംഗസി 20,000 को प्रति कम्प्युटर सेन्टर मा जस्तो सुविधा र सस्तो अन्त कहीं पाइदैन
2: जस्तो खोजे त्यस्तै कम्प्युटर पाइने बिग्नियो भने पनि बनाइदिने त्यसैले अन्त हैन कम्प्युटर चाहिए धादिङदेखि बीच बजारको प्रतीक कम्प्युटर सेन्टरमा जाने
3: सबै प्रकारका कम्प्युटरको लागि प्रतीक कम्प्युटर भएपछि सधैँ झुक्क फोन नम्बर 010-5200-976 97-510-97-778
4: सरकारी शुल्कमा निजी अस्पतालमा उपचार काठमाडौँको वसुन्धरा स्थित 100 बेडको मल्टी स्पेशलिटी केबीसी जनरल अस्पतालमा विशेषज्ञ चिकित्सक र आधुनिक प्रविधिबाट सहज र गुणस्तरीय उपचार अब सरकारी मूल्यमै पाउनुहोस् 24 घण्टा आकस्मिक सेवा ओपीडी सेवा शल्यक्रिया सेवा साथै ल्याब एक्सरे अल्ट्रासाउण्ड इको इन्डोस्कोपी लगायत आधुनिक रेडियोलोजी सेवाहरूको लागि हामीलाई सम्झनुहोस् केबीसी जनरल अस्पताल सम्पर्क नम्बर 01-4985-910 01-4985-911 तपाईँको स्वास्थ्य हाम्रो प्राथमिकता
5: रंग बहार रंग बहार
6: बजर संगे उपहार उपहार बंपर मा यामाहा रेजियार
5: बजर पेंट से घर रंगाउनु होस् र लकी ड्रा मार्फत यामाहा रेजियार 125 स्कूटर बंपर उपहार जित्ने मौका पाउनु होस्
6: साथ ही 65 इंच को स्मार्ट टीवी रेफ्रिजरेटर वॉशिंग मशीन लगाए 350 भन्दा बढी आकर्षक उपहार पनि
5: घर रंगाओ खुशी बनाओ उपहार जित्ने अवसर पाओ बजर पेंट